लेखे नमस्तंगा काये नमस्तंगा जाहे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा धर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा तामंग नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा बाहे नमस्तंगा ठाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नादे

नमस्तंग असर्गाय नमस्तंग प्रभोगे नमस्तंग अजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग अगमे नमस्त रमय नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग या जाते नमस्तंग या पाते नमस्तंग या मजबे नमस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग या पेशे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त देव नमस्तंग आपे वै नमस्तंग आ जनमे नमस्तंग सुभनमय नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्त दयाले नमस्तंग अभरणे नमस्तंग अमरणे नमस्तंग जुरारंग नमस्तंग किरतारंग नमो सर्वतंदे नमोस्तवंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमय नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्त सतरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता

राजेश्वरं परम रूपे नमो जोगा जोगेश्वरं परम सिद्धे नमो राज राजेश्वरं परम वृद्धा नमो शस्त्रपाणे नमो अस्त्रमाणे नमो परम ज्ञाता नमो लोकमाता आपेखी आपरमी आपोगी आपुगते नमो जोग जोगेश्वरं परम जुगते नमो नित नारायण क्रूर कर्म नमो प्रेत प्रेते देवे सुतर्म

बीज बीजे नमो राज संग ताम संग सात रूपे नमो परम तत्तंगा तत्तंग सारूपे नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने नमो पूज पूजे नमो पान पाने